0: तुम्हेकुनसात रेडियो सारंग 107.8 एफएम रंग रंगालचिनी आई चकोंग नि प्रसरा तुमका सुबिस्तांग बोरो स्वागत
1: कांगे ये चंगाउ पेस कांगे ये गार आंगे सदर करपी ग्लैनिश मार्केस अलंगर पेस काली करी सगले वोंग देर आप लेंस कांगे करों रंग पागों दरास करताली दो सुंग माया जल्लो ये के रंग निर लंग रंग सोंतिम संस्कार सोलोंग असल्लो बगले चे रंग निर गोबर बगल्लो उजो आपलो स्पर्श मोरक एक बळांग देऊंग असलो आणि सगळे रांगेचे वेगळींग जाता शेन दिसताले हे प्राकृतिक सभेचे की तेस रांगे मुखार दिमकोरे बसल्या रेकांग आपल्या तोंडा भितर नळी रेगों उजो फुंगची रीत सरीत आकर्षित दिसताली रेकासो अपूर्व श्वास ते नळयेंतल्यान उजाक गकाय दितालो त्या उजाच्या पगजळाक रेकाचे मुखामळ तापाजे आसले पूण ते शांत स्वभावांक इंगळ्यांक फुंकताले नळयेक दगलेल्या हातांत एक लांब खत उकळून दिसतालें मग केर पेज शिसताली आनी मौरीस सोप्याक बसून बेगी उरतालो सुर्यांक आदिवस मागसो वेळ लागीं जाल्लो आनी मौरीसाची लुंगी पँकास सारखी रावांक आसली कुशीसो रामांक गडंगांत शंबर मारूंक आपली पुरासांग मौरीसाक उतरांक कळयतालो मौरीसाक न्हवकोस म्हळ्यार रिकाक एकेर तिचो कांय काडोस देखून ते रांगी कडेच आपलें काम करताले रामांगाचे लेक्चर राजीक मुग्धोंचे बरेंदी सांगतलें तें पळोवंक रेकास तुवालो घेवंक न्हावंक गेल्लें ताणें बांगांतलें उदक उस्पयतना जाल्लो आवाज आयकल्लो रामांगान आपणान आनी वेचें बरें म्हण चिंतलें जायचें देखून तो शिदा आपल्या घरा सरलो मौरेसाचे तिसरे बिगी असो धुवर आनी एक रेखतालो आनी रेका जोरान खोंगतालें तें पळोवंक मौरेसांग बिगी उरची रावंक ना मौरेसांग रेकाची जोडी कांय 25 वर्सां आदीं घडिल्ली आजून पर्यंत शाबीत आसा पूण रामांगाक काजारी बेस फावो जावंक नातल्या रे बायलांची चंगाय बरी आसा ते रिकाक बऱ्यांक कळीत आसले ह्या विशांत कांय हजार पावके मौरिसाक ताणें कळयल्लेंय आसा जाल्यार रे रामांगा तो सोंगय म्हणलो मौरिसाचो वाद दुसरो ह्या वादाक लागून रिकाचेर चार देखणे पडिल्लेय आसात देखून रिका रामांगा तो जाता तितलें पयस रावंक आशेतालें सगळे तांग आपल्या ल्हानपणाक रामांगाच्या उस्क्याक बसून खेळचें कित्याक ताका